0: ती त्यांची किराणा नफा आहे.
1: Westside, I'm still holding Norchester stolen vehicle.